फेरवटाय जने तू देता हो सज रस मौका धर्म फेरवाहो व्यक्ति रखते का जो फेरवाहो

पुष्टि कर दिया हे वाहेगुरु, सब खंड ब्रह्मंड ए तरत आकाश, कोट ब्रह्मंडा दे विच तू आप ही तो वस रहा, कोई दूसरा है ही नहीं। जिमी तू ही, जमां तू ही, मकी तू ही, मकां तू ही, अभू तू ही, अभै तू ही, अशू तू ही, अशै तू ही, जतस्त तू ही, बरतस्त तू ही, गस्त तू ही, मस्त तू ही। ते आप जदों फिर उस्तति करन लगे अकाल पुरख वाहिगुरु दी, ते धन गुरु गोबिंद सिंह सच्चे पातशाह जुड़ गए उस अकाल पुरख वाहिगुरु दे चरणा विच, ते जप रहे हन तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही, तू ही तू ही। तो जिन्हां ने भाई आपा गुरु दे चरणा विच अर्पण कर दिता है, तो फिर सदा ये अरदास